तर सिखो अगदी अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला सरतरंग कार्यक्रमाचा. तर सिखो या अर्ध्या तासाचा कार्यक्रम चालूच ठेवूया काही अप्रतिम गाण्यांनी. तर ऐकूया चल्ला गोपरी इन द वर्सेस ऑफ विश्वास पाटील आणि गौरी मोरे.

खरापुरी करावचं नाय, माझे दलाशी ऐसं खेळावचं नाय, कोली मी नाकवा दर्या दिल्लाचा हाय ग, तुझं मन कवा दुखून देणार नाय, कवापासून पाहतोय मी तुझीच वाट, मना नाही समजाय काय.

रसिक का शंक नहीं के पन्या तीसमी तैंस संगीतमय कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात। रसिको सुमारे 15 मी कार्यक्रम संपण्यासाठी साथ देत रहा 2 वाजता पर्यंत।

0: तर सिखो तुझ्या नाद्याच गाण्या सैत्याच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर सिखो पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.
1: रूपान साधी तू मनान भोळी पडलो.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा।
2: नमस्कार श्रोतनो, शिरीसोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, वेळ कमी आहे, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश गीताने।

श्रोत्यांनो, यक्षिणी या संगीतमय प्रवासात ऐकूया एक भेटकी चिलावणी. बेला शिंदे यांच्या सुमधुर आवाजात नटरंग या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घेऊया.

श्रुतीनु पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगत्या होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.